सत कहे नानक चेतरे मन। समझ अचेत चेत मन मेरे, समझ अचेत चेत मन मेरे, कथे संतन।